जों जादुनि खरां पान्दाव रचाप मुं खनालाय दङ खनातथक जादुनि खरां पान्दाव खनातथक रचाप मुं लखक ब्र रचाप मुं हामसा पुंनि रचाप मुं लखसं खनालाय दङ हंगा फायदि अजराव नरकनि बागै हायनो हाय तेतांसा खनातथक रचाप मुं खनाय दंदि ते लगि दंदि